0: വയർലെസ് ഓപ്പറേറ്റർ ജാക്ക് ഫിലിപ്സ് ഓർ ഹെറൽഡ് കോ മാർക്കോണി ടെലിഗ്രാഫ് കമ്പനി നെ ടൈറ്റാനിക് ജഹാസ് പർ സന്ദേശ് ഭേജനെ ഓർ ലേനെ കെ ലിയെ നിയുക്ത കിയാ ഥാ. കേസി വിഡംബനാ ഹേ ജാക്ക് ഫിലിപ്സ് ജിസ്കി ഉമ്ര 28 സാൽ ഥീ ടൈറ്റാനിക് ജഹാസ് കെ സാഥ് ഹീ ടൂബ് ഗയാ ഓർ ഹെറൽഡ് ബ്രൈറ്റ് ജിസ്കി ഉമ്ര 22 സാൽ ഥീ ബച്ച് ഗയാ.
1: ബാദ് മേ ഇസ് ഹാദ്സേ മേ ബച്ചെ ഏക് യാത്രി നേ ഭീ യേ ബതായാ कि रेडियो ऑपरेटर ने मार्कोनी कंपनी और नजदीक के जहाजों को मदद के लिए किस प्रकार टेलीग्राफिक संदेश को भेजा. इस बात का पूरा पूरा श्रेय रेडियो को ही जाता है.
0: 1909 में मार्कोनी और फर्डिनेंड ब्रायन दोनों को संयुक्त रूप से नोबेल पुरस्कार मिला, पर मार्कोनी द्वारा नोबेल पुरस्कार लेने की बात ही कुछ और है. स्वयं उनके अनुसार वे ना कोई वैज्ञानिक थे और ना ही कोई आविष्कारक, पर वे बहुत ही विलक्षण थे.
2: Congratulations Mr. Marconi, you are really wonderful and so is your amazing invention. Congratulations to you.
3: धन्यवाद ऐसे नायाब आविष्कार के लिए.
4: आपने तो कमाल ही कर दिया. कितना अद्भुत है आपका रेडियो. वाह वाह वाह वाह वाह.
5: सच में कमाल है. बिना तार का ही काम करने वाला रेडियो. विश्वास नहीं होता.
3: मिस्टर मार्कोनी
6: जी,
3: अच्छा ये बताइए,
6: ये आविष्कार करने के बाद आपको कैसा लग रहा है? जी मैं बहुत अच्छा और गौरवान्वित महसूस कर रहा हूं.
3: गुड गुड.
6: सर्वशक्तिमान ईश्वर की कृपा से मैं एक ऐसा उपकरण तैयार कर सका हूं जो पूरे विश्व में मेल मिलाप की भावना विकसित कर पाएगा.
3: बिल्कुल.
6: धन्यवाद.